0: गावै को विद्या विखम विचार,
1: गावै को साज करे तन खेह, गावै को जी लै फर देह,
0: गावै को जपै दिसै दूर, गावै को वेखै हादरा हदूर,
1: कथना कथिन आवै तोट, कथ कथ कथी कोटि कोट कोट,
0: देंदा दे लैंदे थक पाहे, जुगा जुगंत्र खाही खाहे,
1: हुक्मे हुक्म चलाए राह, नानक विकसावे परवाह,
0: सचा साहिब साच नाए पाखे।

0: नमस्तं महंते
1: नमस्तास्तरागे नमस्तं सुहागे
0: नमो सर्वसुखं नमो सर्वपोखं
1: नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता
0: नमो जोग जोगे नमो भोग भोगे
1: नमो सर्वका नमो